सच तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लोह सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सचे तुदा खै लख करोड़ सचे सब थान सचे सब जोर सच्ची तेरी सिफत सच्ची सालाह सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह नानक सच।